चपटे चपटे गोरे कायला मायला सायला ठायला नाचला कालो टोपी भदगावले मेरे से।